0: Kidariye kebunang kakuhe ahalumun kere mashapunang barula favanta divehi tariye kebunang.
1: Me hadiaga ves me fa koffe gota komme kuccha kus varne divesseke var fahuru er kama ko bunelan kerenge ar me divehin na ki hama etak gota kum var kina ni ametta libi fa bay var tafatu kantatta ke ar me divehin ge ke baga bahore em vi ma divesseka wo ma ke ves kuccha ko la du ganna mi kama ka nuane kama ta ta ummit korange me fahuru me waaka dakka ladi ainiya assalamu alaikum
2: alaikum salam
1: aini kineng halu
2: rangal dakre halu kine
1: datta ge halu sirat koiti war rangal nge aini
2: lappa
1: aini to demme mi genestin hadiya datta menna fonu adini
2: lappa
1: aini fonu adini
2: आदि
1: नो फोन हुए तो देख मैं दत्ता में मैं गेनेस्टिंग हादिया वेस फोन हुए देख फाइनी आईनी क्या कुछ जगह है मैं दत्ते या यिंग कॉल नंबर नूं भी ऐ मैं आईनी तो इंगे
2: लप्पा
1: ओके हिंगा मस्त कत दामा दामा
2: लप्पा
1: हम भी माँ अकुरता दत्ता क्या दे नंगे बाकी हो रहा कुरता बाकी में हो रहे शावियानी बा लावियानी काफ हत्तर रखूँ बाकी में शावियानी बा लावियानी काफ कौन कौन नागर काफ ओके काफ के मैसेज के दत्ते इवाल दे रहेंगे
3: दादो
1: म्योति तैयार था
2: लप्पा
1: हम ये मत आरती बड़ो वाला फिर दत्ता किया आल देर नंगे फुरता मा महत्त्या माँ करना ऐ तारती बड़ो वाला हिंगा रंगड़ को ला महत्त्या माँ करना ऐ तारती बु नो बैको माकना महत्तिया एहम मी ड्रावरो एक्कों गेता एगेता मी ड्रावरो एक्कों आईनिया आईनी
2: नो
1: नेंगे इंगेता नेंगेता
2: Nenge.
1: Tata kya denta?
2: Lappa.
1: Ado hala chenge rangala.
2: Lappa.
1: Makana mahadiya terava dalandiya rata fa fati hurukadiya findana vaka bondi baladiya buli tungara kamba gatera punja kaloge kandu fatira. Emma mira avaru swane das kolange ara avarenu mi goni da
2: dappa
1: em ve ma furta masikke var kamyab demme ati vahkyo vahkyo nge
2: dappa
1: vahkyo vahkyo gamiya tu mi vahka tata kyal de nange ni mone ma hama vahkyo ng itur jumle ng itur kolame
2: dappa
1: eddo he ke haveru vagotu kuda kuda khaira ena ge dombe khayan ge atuga hifala ge mago ge effaratun mama ge dan hingage komme do hege ves havir wagutu mekodin hasa kurani mama kariya gosluma mama ge addi mago meti ka medekodin na volate vetti fowa fenicha khaira volate nagage e volate ge veri farang ho da masekke kuri volate hifage medekodin ge ge gos ka ko echetto hi damun damun gos kairamena devoni vara muskuli dattain oikkiaka e muskuli dattaya wallet hawal koffa mama gya gos ewahaka mama kiyadi thank you nevan mehar meolani wallet fenigen aso mi walletuge verifaraar neegige den
2: mama bune chawara rangal deku denna
1: mama bune
2: yadaste waram rangal deku denna
1: mama bune ti deku denna ke wara rangal deku denna da
2: lappa
1: ಎಂವೇಮಾ ವಾಹಕೇಸ್ ಫುರಿಹಮ ಕೊಲ್ಲೈಫ ಮ್ಯಾತಿ ಗುರುತ್ಗೆ ಮಸಿಕ್ಕೆವ್ವೆ ಸಾಮ ವರಕ್ಕಾಮ್ಯಾಬ ಎಂವೇಮಾ ಐನೀವೆಸ್ ಗುರುತ ಮ್ಯಾತಿ ಗೊಸ್ಸಂಗೆ ಅನಿ ನಿಮ್ಮಲುಂ ಕೂರಿಂಗ್ ಅಡುವಂತಿ ಬಿ ಕುದಿನ್ನ ಹದಿಯಾದ್ದೆಂಗ ಬೆತ್ತ ಮ್ಯಾದ ಕೋಣೆ ಎಮ್ಮ ಅಣ್ಣ ಹಫ್ತಾ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಗ ಬ್ಯಾರಿ ವಾಯರು ವಾಣೆಂಗೆ ಹದಿಯಾ ಗೆಣಿಸ್ತೆ ಓಕೆ ತ ಕುಡೇರು ಕೊಳಕು ದತ್ತಮೆ ಗುರುತ್ ನಗಾಣ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಎಹಾ ತಣಿಸಂದೆ ಅಡು ಹಾಲಂಗ್ ಇಣಚೆಂಗೆ ಐನಿಯಾ ಹೆಮ್ಮ ಮಮ್ಮಿಯಾ ಸಾಬ್ ದತ್ತಮೆ ವಾಕಿವೆಲ್ಲಾಣಿ ಐನಿಯಾ ವಾಕಿವೆಲ್ಲಾಫ ದತ್ತಮೆ ತಿಕ್ಕು ತಿನ್ನ ವರ ರೀತಿ ಹಾದಿಯ ಗಣಸ್ತೀಫ ಗುರುತ ಕೊಲ್ಲ

हम अकाशवरुण तिमन रस कलांग थौरात बावा लिव्वी में एगा थिद मगाई अलिकम वे खियमन तिरवेगिन तिब्बवी नबी जुन्नाई रब्बानी इबही यहूदींगे अलवरिन्नाई यहूदींगे इल्मवरी एफतुन यहूदींगे मच्चा हुकुम कुरबते एई अल्लाहुगे फोई रक्का तिरकुनुगे अमानांग एवरिन्ना मत कुरब्वाफा वुमुगे सबबुन्ने अदि एवरिन्नी एफतुगे मच्चा तिबी हेकिवरिन्ने ಫಹೆತ್ ಎಬಾ ಮೀಹು ಮೀಸಕುಂದಕ್ಕೆ ಬಿರುನುಗನ್ನಾಶ ತಿಮನ್ ರಸ್ಕಲಾಂಗೆ ಬಿರುವೆತಿವಾಶೆ ಅದಿ ತಿಮನ್ ರಸ್ಕಲಾಂಗೆ ಆಯ್ತಕ ಕುಡ ಅಗೆ ತೆಬಾ ಮೀಹು ನುಹಿಫಾಶೆ ಅಲ್ಲೋಹು ಬಾವಾ ಲೆಬ್ಬಿ ಹುಕುಮ್ ನುಖುರಾ ಮೀಹಾ ದನ್ನಾಶೆ ಫಹೆ ಎವ್ರೆಂಗೆ ಈ ಹಮ ಕಾಫಿರುನೆ

0: Mi hadiaga ves mi faha koffe gota. Komme kuccha kus varn divesse ke var fahur er kama ko bunelan kerenge. Har men divehin na ke hama etak gota kum var kinani ametali bi faha bay var tafatu kantat ke har men divehin ge ke baga bahori. Em vi ma divesse ka wo ma ke ves kuccha ko ladu karna vi kama ka nuane kama ta ta ummit korange. Mi faharu mi waaka dakka ladi aini assalamu alaikum
1: alaikum assalam
0: aini kineng haalo
1: rangal dakre haalo kine
0: dattege haalo sirat koiti war rangal nge aini
1: lappa
0: aini to demme mi genesting hadiya datta menna phone wadini
1: lappa
0: aini phone wadini
1: Adi no phone.
0: Adi no phone. Demme datta me mi genesting hadiya ves phone de faini aini kya kujjen ehem ve datta ya gin kollam benum vi ei mi aini to inge.
1: Lappa.
0: Okay. Hinga masekata dama dama.
1: Lappa.
0: Ehem vi ma akurta datta kyal de nenge baki hor akurta. Baki me hore shaviyani ba laviyani kaf. Hatar akur baki mati. Shaviyani, ba, laviyani, kafu. Konkure nagan?
1: Kafu. Lappa.
0: Okay, kafu ke masikke datta iwal de nange.
2: Dado.
0: Dado miyoti. Tayarta?
1: Lappa.
0: Ehemvima taruti bolu alaf datta kiyal de nange. Furtama. Mahaddiya maakana. Ehi taruti bolu alaf. Hinga rangal kolla mahatiya makana ei tartebu nu baako
1: makana
0: mahatiya ehma mi ravare mi ravaru ekkon geta
3: makana kyaniya
0: inga ta mi ravaru ekkon ainiya aini
1: no
0: nenge inga ta nenge ta
1: nenge
0: tata kyal denta
1: Lappa.
0: Ado hala chenge rangala.
1: Lappa.
0: Makana mahaddiya terava dalandiya rata fa fati hurukaddiya findana vaka bondi baladiya buli tungara kambaga tera punja kaloge kandu fatira. Emma miravaru swane daskolange. Aravare no mingoni da.
1: Lappa.
0: ऐम वे माँ फुरतम मसिक्के वरक कामयाब देम्मे अती वाह क्यों अंगे?
1: पापा
0: वाह क्यों गमिया तुम्हें वाह का तत क्याल देर नंगे निमोने माँ हमा वाह क्यों इतुर जुमले इतुर कोलमे
1: पापा
0: ऐ दो है के हावेरो वागोतो कुड़ा कुड़ा खायरा ऐना गे दोंबे खायान गे तुका हिफाल आगे मागो गे एफरातुं मामा गे दांग हिंगा आगे कोम्मे दो है के वस हावेरो वागो तो मेको दिन हास कुरणी मामा कैरिया गोसलुमा मामा गे दिया मागो मतीका मिदे को दिन ना वॉलेटे वेट्टी फोवा फेनिच्छ खायरा वॉलेट ना गे आगे ए वॉलेट गे वेरिफाइंग हो दा मासे क्या कुरी वॉलेट हिफागे मिदे को दिन गे गे गोस काको एच्चतो ही Damun damun gos kaira mena devoni vara muskuli dattein oikiaka. E muskuli dattea wallet hawaal koffa maama gyak gos evahaka maame kiyadi. Denki ne vaani. Mi har mi uleni wallet e fenigen aso. Mi wallet uge verifara negige. Den...
1: Maama buni jawara rangal deku dinne.
0: Maama buni?
1: Ya dekri vara rangal deku dinne.
0: Maama... Bone, ti deku dinne ki vara rangalo deku dinne da.
1: Lappa.
0: Emve ma vahakes furiham kollai fa miyoti guruatu ge masikke ves hama varakka mea ba emve ma aini ves guruata miyoti gossa inge. Aini nimmalum kurin adohan tibi kudinne hadiyad denge betta.
1: Ne.
0: Miyada kune.
1: Lappa.
0: Emma anna hafta program ga bari vairu vane inge hadiyay geniste. Okay ta.
1: Lappa.
0: Ehme ma kuder kolakun datme gorat nagana program ehatane jenden aduhalang inna chenge. ಅಣಿಯಾ ಹೆಮ್ ಮಮ್ಮಿಯಾಸ ಒಂದತ್ತ ಮೇ ವಾಕಿವೆಲ್ಲಾಣಿ ಅಣಿಯಾ ವಾಕಿವೆಲ್ಲಾಫ ದತ್ತ ಮೇ ತಿಕ್ಕುತಿನ್ನ ವರ ರೀತಿ ಹಾದಿಯಾಗಿ ಗಣಸ್ತೀಫ ಗುರುತಾಕ ಬದಲ್ಕೊಳ್ಳೋಣ.